0: प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो सुख सुखे
1: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतंग नमो सर्व
0: नमो सर्व ज्ञानंग नमो परमतानंग नमो सर्व मंत्रंग नमो सर्व जंत्रंग
1: नमो सर्व दृशंग नमो सर्व कृशंग नमो सर्व रंगे तरपंगी अरंगे
0: देवानो बीज विजय जेब जय समस्त प्रसिद्धि
1: कृपालंग स्वरूपे को कर्मंग प्रणासी सदा सर्वदा हृदय से दंग निवासी चरपट शांत व प्रसाद
0: कर्म अमृत धर्म खल जोगी तल
1: सर्वं
0: सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्वं सर्व